राम जिनकै मन वसिया वाजे शब्द कनेरे कह नानक सच्चे साहिब क्या नाही घर तेरे साचा नाम मेरा आधारू साच नाम आधार मेरा जिन भुखा सब गवाइया कर शांत सुख मन आए वसिया।

सर्वे थान थनंतरी तू दाता दातार जह देखा तह एक तू अंत ना पारावार थान थनंतर रव रहया गुर शब्दी विचार अणमंगया दान देवसी वड्डा अगम अपार दया दान दयाल तू कर कर देखण।

खेल तमाशा तुंडू कारी, बाजी खेल गए बाजीगर, ज्यो निस सुपन पखलाई है, तिनको तख्त मिली वड्याई, निरपो मन वस्या लिवलाई, खंडी ब्रह्मंडी पताली पुरी, त्रे पवन ताड़ी लाई है, साची नगरी तख्त सचावा, गुरमुख साच मिले सुख पावा, साचे साचे तख्त वडा।

काचे मूल न बूझ साच नारी जह दूजह परम पलाई हे गुरमुख जाग रहे दिन राती साचे की लेव गुरमत जाती।

तुद पावा भाए भगत साचे गुण गावा तुद पाणे तू पावह करते आपे रसन रसाएंदा सोहन भगत प्रभु दरबारी मुक्त भये हर दास तुम्हारी आप गुआए तेरे रंग राते आन दिन नाम त्याएंदा।

नानक नाम समावह साचै, साचे ते पत होई हे, मारु महला तीजा, जग जीवन साचा एको दाता, गुर सेवा ते शब्द पछाता, एको अमर एका पातशाही, जुग जुग सिरकार बनाई हे, सो जन निर्मल जिन आप पछाता, आपे आए मिलिया सुखदाता, रसना शब्द रति गुण गावे।

आनंदिन जागै, आनंद बनोद करे हर सिमरन, तिस माया संग ना तालका, रोग सोग दुख तिस नाही, साध संग हर कीर्तन गाही, अपना नाम देहे प्रभ प्रीतम, सुन बेनंती खालका, नाम रतन तेरा है प्यारी, रंग रते तेरा

मन समझै गुण गाई, गुर ते मन मारिया शब्द विचारिया, ते विरले संसारा, नानक साहिब भरपुर लीना, सात शब्द निस्तार।

मन तन हरिया रव गुण गोविंद बिन नावे सूका संसार अग्न तृष्णा जले वारो वार सोई करे जे हर जियो पावे

नाम रता जन प्रगट हुए, एक साचे शब्द रहे लिव लाए, से जन साचे साचे पाए, साच त्याइन देख हजूर, संत जना की पग पंकज तूर, एको करता अवर न कोए, गुर शब्दी में लावा हुए, जिन साच सेवया तिन रस पाया, नानक सहजे नाम समाया, बसंत महला तीजा, पगत करह जन देख हजूर, संत जना की पग पंकज तूर, हर सेती सद रह निवलाई।

मन निर्मल निर्मल सच सोए, जिन ज्ञान किया तिस हर तू जान, साच शब्द प्रभ एक संजान, हर रस चाखै तां शुद्ध होए, नानक नाम रते सच सोए, बसंत महला तीजा, नाम रते कुला का करह उदार, साची बाणी नाम प्यार, मनमुख भूले काहे आए, नामो भूले जन्म गवाए, जीवत मरे मर मरन सुवारे, गुरु कै शब्द साच उर धारे, रहाउ गुरमुख सच भोजन पवित्र शरीरा, मन निर्मल सद